परिचयन राजा नौकाय सारे दौलत ले परिपूर्ण होस पवन जाय नै परे कागरे मंडाखुन सबले दुर्योधन समा